0: बिंद्र बिंद्र नमो बीज बीज
1: नमो राज संताम संसात रूपे
0: नमो परम तंतंग तंतंग स्वरूपे
1: नमो जोगे जोगे नमो ज्ञान ज्ञाने
0: नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
1: नमो जुद जुदे नमो ज्ञान ज्ञाने
0: नमो पोज पोजे नमो पान पाने
1: नमो कले कर्ता नमो सात रूपे
0: नमो इंद्र इंद्र अनादंग प्रभूते
1: अलंकार रूपे अलंकार लंके
0: नमो आसे आसे नमो